0: रेडियो थाहा संचार 99.4 मेगाहर्ज ला छुवालाको न्यामला तामसुर लिसाब गीतांग थोबन ढंगलाङ अञ्चल दितो खबमला गीतांग सेंकेनगा संचुब्लोन प्राविधिक रोमला सुरेश पौडेल तिनला गीतांग आइतबार ला गीतांग हिना आइतबार को नुंगन से समसामिक राजनीतिक विषय खेन तामाङ खिलवाणाङला सरकारला विषय केन्द्रित लाबन गीतांग सेंगन हाबमला चर्चा परिचर्चा थेन टोन नथेन लेङमलाबन तिनला गीतांग दिनुंगन से समसामिक विषय राजनीतिक घटनाक्रम गदे छम्बी तामाङ खिलवाणाङला सरकारला विषय कदे लोलोलो थुई छेल मुला विषम अंगनसी हामदे थांगला गोनचांगदी टोनमथेन लेङमुला प्रयास नला छेल मुला विषम गीतांगदी समसामिक विषयरी चर्चाला छेल मुला समसामिक विषय ग्रीन लोन पला लिछला सामाजिक सञ्जालले हावा स्टेटस छमल विषय के जो मुला छु छमल विषय के दिङन सिरांगला गोनचांगदी चर्चाला छेल मुला ह्युल हनांग पटी निबगिन मुला ह्युल छ्याङ बकर से तिगला बगिन मुला बिबताम यांगसी रिम रिम चासो ल छमरी च्याची चिबा विषय के दि मुला विषम बिना सचेत हिल बाकदेसी चितोसला गतिविधि कदिता हरंगसी किनबा विवताम गंभीर विषय कदे यांगला गंचांगदी मुलांगनसी चुनंताम गदे क्रेंचेल मुला विषम ललुल संदेश ला फायकदी थोसी हाबा मुला गीतांग दंगा छबरबरी निबन मुला चुगुरकी ह्वाय ग्यामसे सांसुगी चुंगनसे मेंदो फोले विवा क्यासेट एल्बम ग्यामसे किनवरी निबन मुला
1: ಿಮರಂಗ್ರೈಂದ ಮುಂಬಾಯ